0: दोब्रोहुत् स्वस्ति प्रजाभ्यां परिपालयन्तां न्यायेण मार्गेण महेन्महेशा गौब्राह्मणेभ्यो शुभमस्तु नित्यं लोका समस्ता सुखिनो भवन्तु ओम शांति शांति शांति हे सद्गुरुदेव भगवान की जय गुड एपेटाइट
1: दोब्रोहुत्
0: The youth, I will be seeing you at 2 o'clock in the tennis field, tennis court, which is behind Swamiji's house near the empty pool.
1: Mládežníky potkám ve dvě hodiny, s mládežníky se potkám ve dvě hodiny tam na tom tenisovém hřišti.